न जन्म न जातंगत वै खंग फे खंग जोनि स्वरूपे नमो एक रूपे नमो एक रूपे परयं परापरम प्रज्ञा प्रकाशी अछेदंग छयादत वै अविनाशी न जातं न पातं न रूपं न रंगे नमो वाद।